0: तुम्ही ऐकूना सात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजीनी आईच्या कोकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोगाचं स्वागत.
1: तर मग वचन हा तुमच्या हरी ऐकण्याच्या नावे बहुमानेस मायकल जूड ग्रेशियस आईचं पहिलं उलोवपी हंगसर वेदी सुबयता.
2: ओके, ताका दोन वर्स दोन कोरस ना जाल्यार तीन वर्स तीन कोरस असतात, पण गोयांत आमच्या टायम फ्रेमाक लागून आमचं पण हे जाता मांदो फेस्टिवल आमकां 15 मिनटां मेळटा. सो आमी फक्त दोन वर्स आणि दोन कोरस कोत्ता, केन्नाय थर्ड वन कोत्ता. आता सी द टेम्पो हाऊ स्लो इट इज, अँड मांदो बेसिकली इज अ लव्ह सॉंग. मुख ताका वेगवेगळे पार्ट्स असतात.

0: ओके मोगाकूय जायते पार्ट्स आसात न्हू. एक अतिरेकाचे मांडे. अतिरेकाचो मांडो इज यू आर यर्निंग यर्निंग आय एम यर्निंग टू बी टू गेट मॅरीड ओर समथींग यर्निंग. दुसरो आसा एकवटाचो. ओके यू आर नॉट टुगेदर. मोगान आसा काजार जाले. दुसरो टायप अतिरेकाचो. सेकेंड एकवटाचो. थर्ड टायप ऑफ मांडो इज विलापाचो. विलाप इज दुख. नवऱ्यान सोडले व व्हंकलेन सोडलो. ओके देर इज अ फेमस दॅट मांडो. इट्स अ व्हेरी फेमस वन. गुपीत मोग भुरग्या पण आयलो. नो यू नो इट. कम ऑन सिंग इट. लेट्स टॉक अबाउट इट.
1: गु

वाता कसलो मांदो झालो विलापाचो. ओके गेट इट. ओके आता मांदो जातोस मांदो दुलपद. मांदो दुलपद पळय म्हणटा ताचो टेम्पो मांद्यावन मातसो फास्ट पूण दुलपदावन स्लो. आलसी आता न्यू मांदो हांवें काडला ऑर आदलो पळय हे आसा.

आता हे झाले, देन इट गोज टू द्रुपद. द्रुपद इज व्हॉट? फास्टर देन मांदो द्रुपद. उंदराम मजा मामा आणि हा सांगता तुका, उंदराम मजा मामा आणि हा सांगता तुका, त्या मजुरीच्या पिल्या लागी खेळ मांडी नाका, त्या मजुरीच्या पिल्या लागी खेळ मांडी नाक. मडगोवा तो यागीर, तो यागीर मेज केला रे दोनू. मडगोवा तो यागीर, तो यागीर मेज केला रे दोनू. ताचेर चिडू नाचोता, चिडू नाचोता.

0: तुम्ही ऐकूना सात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजनी आईच्या कोंकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोगाचं स्वागत.
1: तर मग वचन हा तुमच्या हरी एकल्याचे नावे बहुमानेस मायकल जूड ग्रेशियस आईसो पहिलो उलोवपी हंगसर वेदी सोबयता.
2: ओके, ताका दोन वर्स दोन कोरस ना जाल्यार तीन वर्स तीन कोरस असता. पण गोयांत आमच्या टायम फ्रेमाक लागून आमचो पळय हे जाता मांदो फेस्टिवल आमकां 15 मिनटां मेळटा. सो आमी फक्त दोन वर्स आनी दोन कोरस कोत्ता, केन्नाय थर्ड वन कोत्ता. आतां सी द टेम्पो हाव स्लो इट इज. एन्ड मांदो बेजिकली इज अ लव सॉंग मुक, ताका वेगवेगळे पार्ट्स आसात. ओके, मोगाकूय जायते पार्ट्स आसात न्हू. एक ओतरेकाचे मांडे, ओतरेकाचो मांदो इज यू आर यर्निंग, यर्निंग आय एम यर्निंग टू बी टू गेट मॅरिड ओर समथींग यर्निंग. दुसरो आसा एकवटाचो. ओके, यू आर टुगेदर, मोगान आसा काजार जाले, दुसरो टायप ओतरेकाचो. सेकेंड एकवटाचो. थर्ड टायप ऑफ मांदो इज विलापाचो. विलाप इज दूख, नवऱ्यान सोडले वो व्हंकलेन सोडलो. ओके, देर इज अ फेमस दॅट मांदो, इट्स अ व्हेरी फेमस वन. गुपीत मोग भुरग्या पोणायलो, नो यू नो इट, कम ऑन सिंग इट, लेट्स टॉक अबाउट इट.

आता कसलो मांदो झालो? विलापाचो. ओके, गेट इट? ओके. आता मांदो जातोस, मांदो दुलपद. मांदो दुलपद पळय म्हणटा ताचो टेम्पो मांद्यावन मातसो फास्ट, पूण दुलपदावन स्लो. आलसी. आता न्यू मांदो हांवें काडला ऑर आदलो पळय हे आसा.

आता हे झाले, देन इट गोज टू द्रुपद. द्रुपद इज व्हॉट? फास्टर देन मांदो द्रुपद. उंदरा मजा मामा आणि हा सांगता तुका, उंदरा मजा मामा आणि हा सांगता तुका, त्या मजुरीच्या पिल्या लागी खेळ मांडी नाका, त्या मजुरीच्या पिल्या लागी खेळ मांडी नाक. मडगोवा तो यागीर, तो यागीर मेज केला रे दोनू. मडगोवा तो यागीर, तो यागीर मेज केला रे दोनू. ताचेर चिडू नाचोता, चिडू नाचोता.

0: This is what faster. Dulpots fast sight with. Okay. So format to a shikso potolo. Mando Kushin, a love song, a love ballad. Ata Dulpodani kite galche. Dulpodani ami kite karta. Current issues geta. Now see in this new mando what I've taken. Shant Nisha, Shubh Nisha, Dara Ukti Doru Nido Asli Suraksha, Ata Grills Katrun, Saila Dara Fodun, Borya Ponachi Urankna Asha. Birant, second verse, second. Birant Asli Re Kaidyachi, Ata Bailo Chor Ghurcho Bedi, Chorani Kalya Manni, Chollole Vantun Khata Los Kedi, Ata Pulisu Sutta, Chollole Varan Vikta, Kon Konang Dutta, Govai Namun Sodundita. This is actually some incidents that are happening in Goa. Bar, polla matyaru, kite korun diskoshe saru, chitun zale jaru. Patrao sangta gadi geun kamang vatsnaka. Kitens keler bangar munta vikten genaka. Kone sangla? Bangar genaka mun, not to go in. Okay. Ata, tani sangla nu? Bangar gena tor bail munta fudyant yanaka. Bangar na tor mai munta kazarut zainaka. Okay, so what we are doing? We are giving our version. Ata garantala sa ye bong osnaka mudlanu. So the thing, bejar zalo santu, rawon garantu, odez varsani tin burgi welcome sansarantu. Tin burgi welcome sansarantu. Then see the next one. O bustyao modela. Bustyao modela, modela is mud malla muntanu. Sarko chorbela. Sotor pirayer kazar zaun fulola. Sokad fude utta misa kwason bosta. Mis satogo chedova bailang dode modita. Perpeta gra gailo. Bonso fulolo. Tha tapot marun tazo suzuilo polo. Ava zaikon taptacho padvigar patya railo. Dusre aitarar taptacher sermao sangilo. Okay? Margai saiba poloi tinkli molbak. Amche vorun khatai chorun zaina saibarao pak. 10,000 lonak lagon goriba gor pauner katta. Krutanso golmal kelolo podo nata UK raota. Hai, kai snare sovai. Margai vadun goribankuch kitak tumi nattai. Okay? So, this is now a mandadulpot. Now, if you're doing a play, kusli play bhutta, natok kutta, one act play bureta zale kite aspak zay gorijeje. If you are doing writing a one-act play, there should be unity of place, time, action. Unity of place means what? Suppose tujo play ya podium acher comes sata, it should finish here. Tinga comes down, you can't end it in your canteen. There is no unity of space there. Unity of space, unity of time, unity of action. Zor tu ek tiyatvrita. Tiyatrak. So natur sat podde bagasta. Tiatran kantarasta. Kantara solo duet duo trio quartet quintet choral. Ye asong gurjeche. Comedy asati playak bitoraspaze. You can have individual comedy. Individual comedy is a layer, it is not tiat. You get it? Fine? I wanted to speak a lot. Zaite sangche dista, maka tumche kodel ki den korun gyopak zasle, but time is not permitting, sorry. So prashna sa, mando boreta zalyar, poili tune katta, chal katta, and bagi shabd galta, ata kharetar padetlo ni, poili utrayata. Lyrics comes first, ani lyrics acha, kite sara satya bashen, music gyopak zay. For example, suppose you are doing something happily, bye bas. There are happy lyrics. Then you can't start on minor note. Chodshe mande minor kodache start zata. Zor tujo happy mode ha. You can't start it on minor. You have to do it on major. So poile utram borop bore. Okay. Amka those who are versed with music also. Ami sangatan karta. Can I music helps you to get a better word? And sometimes lyrics help you to get better music. Okay? Pun lyrics such air music cut up उदीक बरें.
1: देव बरें करूं सर तुमकां. आमकां वेळार ह्या मंचेर येवन आमच्या विद्यार्थ्यांक तुमी कितें शिकाप दिला हेचे दिसा कितें शिकोवन दिल्या तांणी ती घेतल्या म्हणून हांव पाती येता. आमच्या ह्या सभांगणांत आयकन आयका आतां मुखले उलोवप आसा मनांत एक बाब प्रशांत मारता हांव न्हू.
2: आयच्या दिसा आमकां आंतरराष्ट्रीय मट्टाचे सृजनशील बरोवप ह्या कार्यकार आयचे संपूर्ण व्यक्ती जावन आमच्या सांगात आसात भोव मनादीक बाब प्रशांत वलेरेन मारता. हाची मोठवी परिचय दिवची जाल्यार सेंट अलोशियस कॉलेज मंगलोर प्रिंसिपल जावन आसले, सेंट जोसेफ्स कॉलेज ऑफ कॉमर्स बेंगलोर हांगा डिरेक्टर तशेंच करस्पोंडंट जावन आसले, सेंट जोसेफ्स युनिंग कॉलेज बेंगलोर हांगाचो प्रिंसिपल, बेंगलोर आर्च डायसन बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सेक्रेटरी कम ट्रेजरर, डिरेक्टर MBA प्रोग्राम पॉंडिचेरी युनिव्हर्सिटी बेंगलोर सेंटर, मेंबर ऑफ द एडिटोरियल बोर्ड ऑफ एनसायक्लोपीडिया ऑन रिलीजन हम्पी कन्नड युनिव्हर्सिटी, प्रस्तुत आमच्या कोंकणी संस्थेचो डिरेक्टर जावन आसात. हांकां सभा प्रशस्त मेळ्ळ्यात हायलो तोडो हे जावन आसात. कन्नड साहित्य कर्नाटक राज्याचो प्रशस्ती 2024, कोंकणी साहित्यीक दैजी दुबय आंतरराष्ट्रीय प्रशस्ती 2024, कोंकणी साहित्यीक 2019 संदेश प्रशस्ती, फेडरेशन ऑफ कोंकणी कॅथलिक असोसिएशन ऑफ कर्नाटका हांणी लाईफ टायम अचिव्हमेंट अवॉर्ड दिवन गौरव दिवन केला, बॅरीन कोंकणी कुटुंब प्रशस्ती, इंडिया टुडे मॅगझीन पत्रान 50 पेनर्स ऑफ चेंज ऑफ इंडिया हांतून एकलो म्हणून विचून घेतला. हांणी 3 बसांनी 16 बूक बरयल्यात, हांतून ऑन इगल विंग्स द हिस्ट्री ऑफ सेंट अलोशियस कॉलेज तशेंच 4 डिक्शनरीचे संपादकाचे काम सोलून वेला. आता तुमचे मुखार फादर प्रशांत मारता.
3: आता तुमचे पैकी कोण राईट हँड उजव्या हातांत बरयताना उजो हात यूज करतात कितले जाण? उजव्या हाताचे, दाव्या हाताचे, दाव्या हातांत म्हळ्यार उजव्या हातांत तुमी उजव्या हातांत बरयतात, दाव्या हाताचे बरयताना दाव्या हाताचे यूज करतात. तुमी कॉफीक शुगर घालतात, साखर घालतात, दाव्या हातांत शुगर कोणे घातात स्टर करतात, दाव्या हातांत मग थोडे उजव्या हातांत थोडे दाव्या हातांत. हांव बरयतना उजो हात यूज करना, हांव स्पून यूज करता. उजो हात कापयेंत घालून अशें करना आनी बरयतनाय पेन्नांत बरयता, हातांत बॉट इंकांत घालून बरयना. हांवें आतां विचारलें हांगा कितें गी सोमाना हांव म्हणून, कळ्ळें गी सोमाना तुमकां कळटा की काल सोमाना म्हणून कोणाक कळ्ळें गी फुडलें आमचें मन कशें काम करता. हांवें तशें सांगलें तक्षण आमचें मोत आमचें ब्रेन कशें काम करता कळ्ळें सोमाना खंय कशें. हांवें त्या एका उतरान एका वर्डान सगळ्यांक कंट्रोल घेता, तुमचें चिंतपा रीत तुमचें कुडली मोत ब्रेन कळ्ळें सोमाना हांग. तशेंच आमी अण्णाका मनशा विशयांत अण्णाका फंक्शना विशयांत तुमकां सगळ्यांक डिरेक्ट करयत, इल्ली तकली यूज करून सगळ्यांक कंट्रोल करयत. तुमची सगळी ब्रेन हांवें कितें गेली कळ्ळें सोमाना तूं पक्कन हांवें सांगलें जाल्यार कितें बरें बरें आसा हांगा, कितलें बरें गेलां म्हळ्यार व्हडलें एस्पायरींग रायटर्स व्हडल्या अक्षरांनी घालां, म्हजें नांव येदेश मूं येता त्या अक्षरांनी घालां तशें चिंतयत न्हय. आज आमी उलोवचे भाशे विशयांत, ही भास यूज करून आमी कशें मिनींग क्रिएट करयेत, मिनींग रचयेत त्या विशयांत आमी उलोवचे. हांव जाता तितलें वेगळी मुख दिता म्हजें भाशण. तिथं वेदळचो बांगड्याचो परमोळ येवंक सुरू जाला, अशें बांगडे घे ताटले ताटले ताटले खंय हें परत सुरू जाल्लें केदाळो. आमी केदाळ क्रिएटीव जाल्या जाय की क्रिएटीव सृजनात्मक रायटर्स आमकां कोणें आमी सृजनात्मक रायटर्स जायना अशें पळयलें. सुमार वर्सां आदीं चिंता तुमी धाकटो भुरगो जावन आसल्यात भुरगें जावन आसल्यात सकाळीं सकाळीं 7 वरार उठल्यात मामा मामा चिची चिची मामा चिची आय डीड इट येलो कलर सो स्वीट. आनी हांव ताच्या राउंड राउंड येता कित्याक म्हळ्यार आवट ऑफ नथींग हाय डन दॅट. आयकलें शुन्य तावन झिरो तावन हांवें हें रचन केलां म्हज्या जिणेंत, म्हज्या जिणेंत त्या भुरग्याच्या जिणेंत फस्ट टायम हाय डन समथींग आवट ऑफ नथींग. कशें हांव शब्द प्रयोग करून पोएम्स आसा करतांगी स्टोरी आसा करतांगी चिंताप आसा करतांगी वेन आय वॉज बॉर्न फर्स्ट थिंग आय डीड वॉज एन्ड मम्मी कम्स स्टुपीड फेलो यू डीड इट हियर कितले पळय तुका सांगलां चिची हांगा कर नजो म्हूण तशें म्हूण थोडी स्टुपीड फेलो जाले एकलो क्रिएटीव रायटर मेलो ताच्या बद्दल मामीन सांगलें जाल्यार यू डीड इट ओ माय यू डीड इट कंग्रेट्स इज सो नायस सो नायस सी द शेप सो नायस व्हेरी नायस कंग्रेट्स बट नेक्स्ट टायम वॉट वी डू इज आय सी हियर दीस इज कॉल्ड टॉयलेट टॉयलेट इट इज टू मिन्स टू लेट लेट इट आउट टॉयलेट यू डू इट दिस वाइट स्पेस नो सो क्लीन नेक्स्ट टाइम यू डू इट हियर बट कंग्रेचुलेशन्स वंडरफुल यू डन ए वंडरफुल जॉब बट यू डू इट हियर You got a poet. You got a creative person because the most significant person, amcha genius, significant person's mother appreciated my first poetry, first creation, first literature. My mummy appreciated it. So also, mummies can destroy that creativity by not appreciating. The child says, it's so, mummy is in the kitchen. It's so, color is so good. I'll take some. This white wall is white, doesn't look nice. I'll make it yellow color. When mommy comes, she will appreciate the white now has become yellow. So good paint. So I'll use this paint. Mommy, come. See, I put color through the wall. I created picture. You did it. Congratulations. I'll show it to daddy. When daddy comes, well, sir, today we celebrate. I'll bring ice cream, not this ice cream, other ice cream, ice cream, and we'll celebrate your first creation, your first poetry, first literature. How the most significant, amche significant people, amche aavai baapai na, kashi amka poet create asale. Tumcha paiki kon poet nahi, literature baro nahi. That means, tumcha mummy tumka jor kelen thaya this first time. कोण पोएट्री बरयतात गी तुमच्या पैकी साहित्य पुरासात पळय तुमच्या पैकी तांकां म्हळ्यार तांच्या मम्मीन सांगलें कंग्रेच्युलेशन्स दॅट डे मम्मी यू सी वॉटर आय डीड दीस वॉटर फ्रॉम नोवेर आय डीड दीस वॉटर युरीन सी दीस वॉटर लुक्स लायक आफ्रिका दीस लुक्स लायक ऑस्ट्रेलिया मम्मी सेज वंडरफुल मॅन See, you have created continents, picture of continents through this. You are a wonderful person. One day you will become a great person. Now we know we are creators. We are creators of meaning. Artha swami rasan kartav nirmapakami. Amka te taakat asa. Amka amcha avayva paintadala amka encourage kellandalar. Shabhas mullandalar. Bhoswami sakkadu. Creative writers, creative person, creative scientists jata asle te appreciation amka melona dekho tumi mukar avai bapai jata na daya karna tya disa mummy come mummy see mummy muntana evano appreciate kara tumcha burgyank congratulate kara khushi pava jale mujhe talk itlens ani kala question asat jauna ave introduction idi unai do itlens hello तुमच्या पैकी कोणाक काना फेस्ताचे काना काजाराचे वता सांगी तुमकां मॅरेज एट केना क्रिस्तांव वता जेने वता सांगे ना फिस्ट एट केना जेजू येता उदक आसले वायन करता उडास ना यू डू नॉट नो यू नो नो वाय डोंट यू से यस वी नो त्या दीस त्या विशांत इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आसलें जेजू येता थंय उदक दवरलां म्हटल्या हंड्यांनी उदक दवरलं स हंड्यांनी भोवश उदक दवरलो जेजू येता तांचे बसांव घालता उदक आसले वायन जाता एक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन केलें ह्या काजारा विशांत मॅरेज एट केना हाचे विशांत कोण बेस्ट पोएम बरयता गी तांकां फस्ट प्रायज हे आजून जाल्यार हे बेस्ट पोएम जावन उरलो केना शहरांत जेजून वचून ते उदक हांड्यांतलें उदक पळोवचें ते उदक वायन जाता पोएट कसो पळयता भोवशा हो पोएट एकलो जेजुएट जावन आसलो जेरड मॅनली हॉपकिन्स म्हूण पोएट कितें जाला 17th centuries, Gerard Manley Hopkins. ತಾನೆ ಏಕ ಪೋಯಮ್ ಬರೀಲೆ ಕಾಂಪಿಟೀಷನ್ ಕಾನೆ ತಕ್ಕ ಫಸ್ಟ್ ಪ್ರೈಸ್ ಮಿಲ್ಲ ತಾನೆ ಕಾಲಂ ಬರೀಲೆ ಎ ಪೋಯಮ್ ವರ್ಜಿನ್ ವಾಟರ್ ಸಾ ಹರ್ ಲಾರ್ಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಬ್ಲಸ್ಡ್ ಬ್ಲಸ್ಡ್ ಜೇಸುನ್ ವೈನ್ ಊದಾಗ ಪಳಿಲೆ ಊದಾಗ ಜೇಸುನ್ ಪಳಿ ತನ ತಚ್ಚೆನ್ ಜೇಸು ಚೆನ್ ಪ್ರತಿ ಬಿಂಬ ತ್ಯಾ ಊದ್ಕಾನ್ ದಿಸ್ಲೆ ತೆ ಊದಾಗ ಸಲೆ ಇಲ್ಲೆ ಇಲ್ಲೆನ್ಸ್ ತಮ್ಮಡೆ ಜಾನ ಇಲ್ಲೆ ವೈನ್ ಆ ಬರೀ ತಮ್ಮಡೆ ಜಾನ ಇಲ್ಲೆ ಅಚ್ಚಕ್ಕೆ ಬರೋ ಇಂಕ ಒಂದು ಬರೋದಕ್ಕೆ ಅಕ್ಕ ಕ್ರಿಯೇಟಿವಿಟಿ ಉಂಟದ ಸೃಜನಾತ್ಮಕ ಏಕ ಸಿಂಪಲ್ ಇವೆಂಟ್ ಘಟನ್ ಕಸೋ ಪೋಯಟ್ ದುಸರ ಚಲ ತಿನ್ ಪ್ಲೇತ ಕನ ವಾಟರ್ ವರ್ಜಿನ್ ವಾಟರ್ ಅವ್ ಕ್ವಾರ್ ಉದಾಕ ತೆ ಪ್ಯೋ ಉದಾಕ ಪ್ಯೋ ಉದಾಕ ಹಂಡೆನ್ ದಂಡೋರ್ ವರ್ಜಿನ್ ವಾಟರ್ ಪ್ಯೋ ವಾಟರ್ ಸಾಹರ್ ಲಾರ್ಡ್ ಜೇಜು ತಚರ್ ಬೆಂಡ್ ಜತನ ತಚ ಪ್ರತಿಬಿಂಬ ಯಾ ಉತ್ಕಾನ್ ದಿಸ್ತ ಪ್ರತಿಬಿಂಬ ಸಾ ಹರ್ ಲಾರ್ಡ್ ವರ್ಜಿನ್ ವಾಟರ್ ಸಾ ಹರ್ ಲಾರ್ಡ್ ಜೇಜು ಚ ಪ್ರತಿಬಿಂಬ ಉತ್ಕಾನ್ ಪಟ್ಟ ಆ್ಯಂಡ್ ವರ್ಜಿನ್ ದಕ್ಟಿನ್ ಚೇಡು 16-17 ಇಯರ್ ಚೇಡು ಲಾರ್ಡ್ ಆಗ ಪೊಳಿತನ ತಚೆ ತೋಣ ಕಶನ್ ಆಯ್ತು ಪೈಲೆ ಬಿಟ್ಟು ಮೊಗಾರ್ ಪಡ್ತಾನ ಸಾ ಹರ್ ಲಾರ್ಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಬ್ಲಸ್ಟ್ ತೋಣ ಸಗಳ ತಂಬಡೆ ತಂಬಡೆ ದಾವನ್ ಗೆಲ್ಲ ಬ್ಲಸ್ಟ್ ಪೋಲೆ ಸಗಡ್ ತಂಬಡೆ ಜಾಲೆ ಮಳೆರು ಉದಾಕ ವೈನ್ ಜಾಲೆ ಮುಂಚೆ ಬದಲಾಗ ಸಿ ಬ್ಲಸ್ಟ್ ಅತ ಕಳ್ಳೆ ಕಾವ್ಯ ಕಾಲಮ ಬೆಸ್ಟ್ ಕಾವ್ಯ ಕಾಲಮ ಬರೀ ಉದಾಕ ಮಾತ್ರ ನೈ ಜೇಜು ಮಾತ್ರ ನೈ ತನ್ನ ಪೋಳುಂಚ ಮಾತ್ರ ನೈ ಸಮಥಿಂಗ್ ಹ್ಯಾಪನ್ ವರ್ಜಿನ್ ವಾಟರ್ ಸಾ ಹರ್ ಲಾರ್ಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಬ್ಲಸ್ಟೆಡ್ ಶಿ ಇಟ್ ಗಾಟ್ ಬೆಸ್ಟ್ ಪ್ರೈಸ್ ಅವಾರ್ಡ್ ಸಂಸ್ಕೃತ ಅಂತ ಬೆಸ್ಟ್ ಪೋಯೆಟ್ರಿ ಕಾಶ್ಮೀರ ಅಂತ ಬರೋಲ್ಲ ಬಹುಶಃ ತೋ ರಾಜಶೇಖರ್ ಬಹುಶಃ ಪೋಯೆಟ್ ರಾಜಶೇಖರ್ಗೆ ರಾಜಮೂರ್ತಿ ತಾನೆ ಹೆಂಗ ಒನ್ ಬರೋಲ್ಲ ಲಲಿತ ಲವಂಗಲ ತಾಪರಿಶೀಲನ ಕೋಮಲ ಮಲಯ ಸಮೀರೆ ಮಧುಕರ ಕರಂಬಿತ ಕೋಕಿಲ ಕೂಚಿತ ಕುಂಜ ಕುಟೀರೆ ಚಂದನ ಚರ್ಚಿತ ನೀಲ ಕಳೇವರ ಪೀತವಸನವನ ಮಾಲಿ ಕೇಲಿ ಚಲನ್ಮಣಿ ಕುಂಡಲ ಮಂಡಿತ ಗಂಡು ಯುಗಸ್ಮಿತ ಶಾಲಿ ಹರಿರಿಹ ಮಗ್ಧವ ತೂನಿಕರೆ ವಿಲಾಸನಿ ವಿಲಸತಿ